श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी, ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदी वर्यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत। संगीतकार आहेत बपी लहरी,

स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यम यम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिव हरी आणि चित्रपट आहे डर.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियार यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहे तो प्रीतम.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रोतेहू याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 अर्थात 9975000. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा. आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा, नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुन दा। मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा। मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी प्रवेश घेतला। त्यांनी सुरुवातीला हेलन जी यांच्यासोबत काम केलं, त्यानंतर त्यांना दो अंजने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुन दा. मिथुन दा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 दशक मिथुन दासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुन दा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो। आजचे आपले बिग स्टार मिथुनदा। मिथुनदा यांनी जसे मसाला चित्रपट केले तसेच त्यांच्या पारिवारिक स्वरूपाच्या चित्रपटांनाही मोठे यश मिळालं। पारिवारिक ड्रामा आणि रोमॅन्टिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना मिथुन यांनी यश मिळवून दिलं। मुझे इन्साफ चाहिए, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, प्यार का मंदिर या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल।

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा केवळ व्यावसायिक चित्रपट आणि डान्स एवढ्यातच अडकून राहिले नाहीत. समांतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये मृगया, तहदीर कथा यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. 1990 अग्निपथसाठी सहाय्यक अभिनेता आणि जल्लाद या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा। मिथुनदा आपल्या वैयक्तिक जीवनातही वादळी राहिले। चित्रपट उद्योगात येण्यापूर्वी ते नक्सल चळवळीशी संबंधित असल्याचेही बोललं जातं। त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलं होतं। त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला। त्यांना 4 मुलंही आहेत। 1986 ते 1987 दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत विवाह केल्याच्या सुद्धा चर्चा केल्या जातात।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा 1990 दशकात उटीला स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय स्थापित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपट केले. यानंतर 2005 मध्ये त्यांनी एलान या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य धारेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चिंगारी, चांदनी चौक टू चायना, जोर लगा के हैया आणि आत्ताच अलीकडे प्रदर्शित झालेला कश्मीर फाइल्स मधून आपली उपस्थिती दाखवून दिली. याचबरोबर अनेक टीव्ही सिरियल्स मधून त्यांनी लोकप्रिय जज म्हणून देखील भूमिका पार पाडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुन दा यांचं वलय, त्यांचा अभिनय आणि त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व हे खरंच वलयंकित आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचं फिल्मी करिअर हे प्रेरित करणार आहे, त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. एकूणच असा कलाकार जो सर्वच बाबतीत एक आदर्श उदाहरण आहे. मिथुनदा आणि त्यांचे चित्रपट दर्शकांना असाच आनंद देत राहतील यात काही शंकाच नाही. त्यामुळं सदा सर्वदा मिथुनदा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे बिग स्टार.

आजचे आपले बिग स्टार होते मिथुन दा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

फार्मसी मध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल, तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408, आणि 94 21 36 10 71.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर.
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, सध्याचं युग हे आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीचं युग आहे, आणि या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्या सर्वांना वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं किंवा आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यामध्ये नेमक्या काय काय डेव्हलपमेंट होत आहेत याचं पण ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न पण करत असतो की हे ज्ञानार्जन जे आहे ते नेमकं आपल्याला कुठून कुठून मिळेल. आपण जर कॉलेजमध्ये प्रवेश येत असाल म्हणजे त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीचा विषय झाल्यानंतर जिथं आपण BSC करत असणार आहेत आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा आपण फिजिक्स असेल अशा विषयाला धरून जर समजा आपण BSC करत असाल किंवा त्याही पुढे जाऊन आपण पॉलिटेक्निकमध्ये असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स हा आपला विषय असेल, टेलिकम्युनिकेशन हा विषय असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन इंजिनिअरिंग करत असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जर ब्रँच असेल किंवा सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स असेल तर या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं असू शकतं आणि याच क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या डेव्हलपमेंट होत आहेत म्हणजे आपला एक जो पुराणमतवादी विचार असतो की कुठल्याही सब्जेक्टला की हा सब्जेक्ट जो आहे तो खूप जुना आहे आपण नवीन सब्जेक्टकडे पाहिलं पाहिजे, पण हे जे जुने सब्जेक्ट असतात ते सुद्धा का महत्त्वाचे आहेत याविषयीचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि असंच ज्ञान देण्यासाठी आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे संजय चौधरी. ते मुळात प्राध्यापक होते 20 वर्ष भुसावळ येथील नाहटा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पण त्यांनी त्यांची प्राध्यापक हे जी नोकरी आहे ती 20 वर्षानंतर सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली. यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाची एक कंपनी चालवतात. ती ISO 9001:2008 सर्टिफाईड आहे आणि त्यासोबत BM इलेक्ट्रॉनिक्स या नावाने ते व्हेंडिंग मशीन तयार करतात. व्हेंडिंग मशीन म्हणजे आपण जर समजा कुठेही मार्केटमध्ये गेलात 1 रुपया टाकल्यानंतर आपल्याला जे वजन दिसतं ते, किंवा आपण वॉटर ATM जे पाहिलेलं असतं की त्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर आपल्याला पाणी भेटतं, तर अशा पद्धतीच्या ज्या व्हेंडिंग मशीन आहेत त्या ते निर्माण करतात. असे संजय चौधरी सर जे आहेत ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये करिअर करणं किंवा अवेअरनेस करणं हे महत्त्वाचं काम करतात. आज आपण त्यांच्याकडूनच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
5: धन्यवाद.
4: सर संजय चौधरी सर आपलं नाव आहे आणि आपण या पद्धतीने जे आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं तर इलेक्ट्रॉनिक्स हा जो शब्द आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय तुमच्या किती जिव्हाळ्याचा हे सांगा अगोदर.
5: इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अणुतंत्रशास्त्र.
4: बर.
5: म्हणजे बारीक बारीक सूक्ष्म कणांनी जे निर्मिती झाली आहेत किंवा बारीक बारीक सूक्ष्म हालचालींनी जे हालचाल होते ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. याच्याशी कम्पेअर जर आपण केलं तर इलेक्ट्रिकल हा जास्त करंट ऑपरेट होणारा आणि सरळ सरळ करंट फ्लो होणारा क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करंट फ्लो होतो, जसं व्हॅक्युम मधून होतो, गॅस मधून होतो किंवा सेमी कंडक्टर मधून होतो. पूर्वीच्या काळी व्हॅक्युम आणि गॅसचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होता, तो आता दिवसेंदिवस कमी होऊन सॉलिड स्टेट झालाय. सॉलिड स्टेट म्हणजे सेमी कंडक्टर. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मोठे टीव्ही आता छोट्या टीव्हीने रिप्लेस झालेत. मोठ्या टीव्हीमध्ये सीआरटी असायची, जी व्हॅक्युम असायची, जी स्लो स्पीड असायची, हाताळायला कठीण असायची, आता एलईडी आणि एलसीडी टीव्ही आहेत. पण याच्या मागचं बॅक सर्किट जे आहेत ते दोन्ही टीव्ही मधलं जवळपास 80% सारखंच आहेत.
4: अच्छा अच्छा. म्हणजे त्याचा आत्मा सेमच आहे.
5: त्याचा आत्मा सेमच आहे, फक्त त्याचा दिसण्याचा पडदा जो होता तो बदलला.
4: बदलला. अच्छा.
5: पडदा बदलला म्हणजे दृष्टिकोन बदलला.
4: हो हो.
5: क्वालिटी बदलली, साईज बदलली.
4: अच्छा. मग आता ह्या हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो मेन गाभा आहे तो तुम्ही सांगितला की हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो संपूर्ण विषय आहे तो खरं तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करून सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचा आहे. तर मग तुमचं जे हे इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर आहे, मग या माध्यमातून तुम्ही नेमकं काय करता विद्यार्थ्यांना? जसं आज तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेला आहात तर नेमकं करता काय आपण?
5: आम्ही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजामध्ये ज्या ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञानार्पण आम्ही करतो. विद्यापीठाच्या काही लिमिटेड संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी विद्यापीठाला शिकवणं शक्य नसतात. आपण इथे महाविद्यालयाचा उल्लेख यासाठी नाही करत आहेत की महाविद्यालय विद्यापीठाला फॉलो करतात. महाविद्यालय स्वतःचा सिलेबस शिकवत नाहीत, विद्यापीठाच्या सांगण्यानुसार तो सिलेबस शिकवला जातो. आणि विद्यापीठाचा सिलेबस हा पीएचडी डॉक्टरेट प्रोफेसरांनी शिकवलेला ठरवलेला असतो. आणि खरं तर जे सिलेबस ठरवतात, इंजिनिअरिंगचा सिलेबस हा इंडस्ट्रीसाठी तयार केलेला असतो. आणि सिलेबस तयार करणारे जे लोक असतात त्यांची स्वतःची इंडस्ट्री नाही आहेत, हा मोठा खेद आहे. खरं म्हणजे इंडस्ट्रीच्या लोकांचा संपर्क घेतला पाहिजेत की नेमकं इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना काय आलं पाहिजेत. तर मग त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इंडस्ट्रीमध्ये लागणारा ज्ञान आणि युनिव्हर्सिटी देणारं ज्ञान याच्यामध्ये खूप तफावत आहे. ती तफावत मिनिमाइज करण्याचा आमचा मोठा उद्देश आहे. म्हणून आम्ही म्हणतो टू मिनिमाइज द गॅप बिटवीन एज्युकेशन अँड इंडस्ट्री वी कंडक्ट द 3 डेज वर्कशॉप इंटर्नशिप प्रोग्राम फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट. म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी कौशल्यपूर्ण कार्यक्रम राबवायचे. मग आम्ही 3 दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयामध्ये जाऊन पूर्ण दिवसभर सकाळ ते संध्याकाळ राबवतो.
4: अच्छा.
5: असा आमचा कार्यक्रम असतो.
4: बर. मग आता त्यालाच लागून हा प्रश्न येतो की आजकाल जर आपण ट्रेंड पाहिला, म्हणजे कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घ्या, थ्रूआउट महाराष्ट्र असेल किंवा कुठेही असेल, तर आपण जर मुलं 12th झाले त्यांनी सीईटी दिलेले आणि जर परत त्यांना जर इकडे ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयाला सगळ्यात शेवटी ठेवतात. ते जर मला अगोदरच्या बाकीच्या जर कुठल्या ब्रँचला जर ऍडमिशन नाही मिळालं तर मग आपण ईटीसीला घेऊयात असं म्हणतात. काय कशामुळे असेल हे काय वाटतं तुम्हाला?
5: आता आपल्याला जेवणाचं एखादं ताट वाढलेलं असेल त्याच्यामध्ये 4-6 मेनू असतात. तर मग आता 6 मेनू असतात, 6 मेनू असतात, त्यातलं मी गुलाबजाम शेवटी खायचं ठरवलं. त्याच्यामध्ये 2 चॉईस असतात खाणाऱ्याच्यात. एक तर मला गुलाबजाम खूप आवडतोय म्हणून मी शेवटी खाणार आहे. ओके. खूप आवडतो म्हणून शेवटी खाणार आहेत किंवा मला आवडतच नाही म्हणून शेवटी खाणार आहेत. दोघं चॉईसचे माणसं खातात. मग आपल्याला त्याच्यावर कळत नाहीत की याने इलेक्ट्रॉनिक ब्रँच शेवटी ठेवली तर नेमकी का ठेवली. तर इलेक्ट्रॉनिक ब्रँच मुलं शेवटी ठेवतात याचं कारण असं आहे की मुलं मोस्टली कॉम्प्युटर आयटी ब्रँचला ठेवून त्यांना आयटी सेक्टरमध्ये जायचं असतं, हा त्यांचा उद्देश असतो. पण आयटी सेक्टरमध्ये पुढे काय भविष्यात अडचणी आहेत, काय येणार आहेत, ह्या त्यांना माहीत नसतात.
4: अच्छा अच्छा. मग आता तुम्ही जर असं म्हणत असाल की इलेक्ट्रॉनिक्सला शेवटी आवडता आणि ना आवडता असा विषय असू शकतो, पण आपण जनरली आता असा विचार करूयात की जे बीएससी ग्रॅज्युएशन करतायत, बेसिक ग्रॅज्युएशन करतायत, त्याच्यामध्ये जर समजा त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स विषय असेल आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असा विषय असेल आणि इंजिनिअरिंगमधला असेल, तर या तिन्हीमध्ये मेन डिफरन्स काय असतो? आणि मग जर समजा अशा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला असेल तर मग त्यांना नेमका आता सध्याच्या युगानुसार काय असं नॉलेज घेतलं पाहिजे जे करिक्युलम आहे त्याला सोडून पण?
5: ओके. आता बीएससी इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स ह्या तिघ विषयावरती का विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स तिघ पण ठिकाणी आहेत. आता बीएससीमध्ये प्रात्यक्षिकाचा थोडा अभाव असतो, म्हणजे प्रॅक्टिकल लेवल जी आहे ती बीएससीमध्ये थोडी कमी असते. डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल लेवल थोडी बीएससीच्या कम्पॅरेटिव्हली जास्त असते आणि इंजिनिअरिंगमध्ये जर तुलना केली तर इंजिनिअरिंग हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन आहेत, जे फक्त प्रात्यक्षिकावरती भर देऊन शिकवलं जाणारं एज्युकेशन आहे ते एकमेव फक्त इंजिनिअरिंग आहेत, की ज्यामध्ये प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत. तर प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत म्हणजे मुलांनी सुद्धा प्रॅक्टिकलकडे खूप महत्व दिलं पाहिजेत. प्रॅक्टिकल आहेत मग सेकंडरी आहेत, त्याच्याकडे लक्ष देऊ नये, करू नयेत, स्वतः प्रॅक्टिकल पुन्हा करून बघावेत. आणि सर्वात महत्वाचं, आपण आज जे प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये केलं आहेत ते प्रॅक्टिकलचं सर्किट आपण वापरून सोसायटीमध्ये समाजामध्ये त्याचा काय उपयोग करू शकतो त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी खास भर द्यावात. जे सर्किट आज आपण कॉलेजमध्ये केलं, उदाहरणार्थ आपण एक सर्किट विचार करूयात की फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल आहे. फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल मुलं कॉलेजला करतात, पण त्यातले सगळे मुलं विचार करतात की हा फ्लिपलॉप मला युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिकल एक्झामला येणार आहे म्हणून शिकायचा आहे. खरं तर मुलाने हा विचार करायचा आहे की मी फ्लिपलॉप वापरून माझ्या घरची पाण्याची मोटार आपोआप टाकी बंद करू शकतो का, मोटार बंद होईल का, मी माझ्या घराच्या बाहेर असलेला लाईट फ्लिपलॉप वापरून चालू बंद करू शकतो का. ही गोष्ट त्या दिवशी ज्याला लक्षात येईल तेव्हा तो फ्लिपलॉपचं प्रॅक्टिकल महाविद्यालयात एक वेळा करेल, पण तो घरी 50 वेळा करेल आणि त्याच्यातनं तो अनंत प्रकारचे व्यवसाय उपलब्ध करेल.
4: बर बर. आणि हे बेसिक जर समजा एज्युकेशन चालू असताना जर हा विचार डोक्यामध्ये असेल तर तो म्हणजे कितीतरी प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांना एज्युकेशन घेऊ शकेल,
5: तो नक्की उद्योजक घडणार.
4: हा उद्योजक, यस एक्झॅक्ट.
5: जो विद्यार्थी घरी प्रॅक्टिकलला शिकवलेलं एखादं सर्किट घरी करून बघणार आणि सर्किट केल्यानंतर घरी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरी लावणार, घरी लावल्याबरोबर आपली आई माता एवढी खुश होणार, माझ्या मुलाने असं केलंय की टाकी भरली की आपोआप बंद होतात, घरी मामा मावशी आल्यानंतर सगळ्यांना कौतुकाने दाखवणार की माझ्या मुलाने काय केलंय. म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगचं कौशल्य दाखवण्याची संधी आणि आपल्या मातेला एक मान मिळवण्याची संधी. आणि जो विद्यार्थी आपल्या घरी केलेलं सर्किट शेजारच्या एखाद्या व्यक्तीला तसं करून देईल आणि तो त्याला एक नॉमिनल नफा घेऊन सुरुवात करेल, त्या दिवसापासूनच त्याचा उद्योजक सुरू होणार आहे. आणि इंजिनिअरिंग हे खरं म्हणजे उद्योजक तयार निर्माण करण्यासाठीचं सरकारचा उपक्रम आहे. सरकारचा इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकऱ्या देणे हा अजिबात उपक्रम नाही आहे. सरकारचा उपक्रम आहे की तुम्ही उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे बना.
4: वा क्या बात आहे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक संजय चौधरी सर यांच्याशी. ते 20 वर्ष प्राध्यापक होते भुसावळ नहाटा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आणि ते सध्या आता इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाचं एक कंपनी चालवतात पुणे येथून. बेस त्यांचा नाशिक आहे आणि त्यासोबत बीएम इलेक्ट्रॉनिक्स या नावाची व्हेंडिंग मशीन तयार करणारी कंपनी पण चालवतात. मग सर, जसं आपण सांगताय 20 वर्ष आपण प्राध्यापक होतात, पहिला वर्ष प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक्स शिकवत होतात, त्याच्यानंतर 20व्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून नोकरी सोडली त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स, आणि आता ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत 3 डेजचं वर्कशॉप घेता, किती बदललेलं आहे?
5: आपली आता ही मुलाखत मराठीतून आहे. समजा मला ही मुलाखत इंग्रजीतून द्यायची आहे किंवा इंग्रजीतून एखादी कविता लिहायची आहे, इंग्रजीतून एखादी नॉव्हेल लिहायची आहे आणि मला इंग्रजी येत नाही, तर मी एखाद्या प्राध्यापकाकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला हे सगळं लिहायचं आहे, शिकायचं आहे, तर तो ABCD मला शिकवायला सुरुवात करेल, ग्रामर शिकवायला सुरुवात करेल. म्हणजे किती वर्षांनी इंग्रजी शिकायचं झालं तरी ABCD, A फॉर ऍपल, मोठी लिपी, छोटी लिपी, IM बॉय, यू आर गर हे शिकावं लागेल. 50 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 30 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 10 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, आजचं इलेक्ट्रॉनिक्स आणि पुढच्या 10 वर्षानंतरचं इलेक्ट्रॉनिक्स, त्याचा मूळ हा सेम तसाच राहणार आहे. डायोड, ट्रान्झिस्टर, SCR, MOSFET तसेच राहणार आहेत. त्याची थोडीशी साईज बदलेल, त्याचे थोडेसे पॉवर रेटिंग बदलतील. साईज याच्यासाठी बदलेल की छोट्या साईजमध्ये सेम पॉवर किंवा छोट्या साईजमध्ये जास्त पॉवर हँडल करणे म्हणजे उपकरणांची साईज कमी करणे आणि किंमत कमी करणे. पण छोटा उपकरण, छोटा डायोड आणि मोठा डायोड सारखंच काम करणार आहेत, त्याची तपासण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहेत. म्हणून कधी पण आपल्याला इंग्रजीसाठी ABCD शिकावी लागणार आहेत, तसं इलेक्ट्रॉनिक्ससाठी कधी पण आपल्याला मूळ कंपोनंट हे शिकावेच लागतील. आणि ते पूर्वी जसे होते, ज्यांनी शोध लावला होता, ते तसेच्या तसेच राहतील.
4: तर दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती बदललेलं आहे, म्हणजे जर समजा आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकणारे स्टुडंट असतील, पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील किंवा लंडनमध्ये असतील, तर इलेक्ट्रॉनिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती वेगवेगळं असू शकतं?
5: दृश्य स्वरूपामधलं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे उपकरणांच्या साईज आजकाल छोट्या होत चालल्या आहेत. तुमचा टॅब असू द्या, लॅपटॉप असू द्यात, मोबाईल असू द्यात, साईज छोटी करणे, त्याचा आउटपुट वाढवणेत, कार्यप्रणाली वाढवणेत, बॅटरीची साईज, बॅटरीचं वजन ह्या सगळं मेंटेन करून त्याचा आउटपुट रिस्पॉन्स वाढवणेत, हाच मुख्य टार्गेट आहे.
4: अच्छा अच्छा, हे दृश्य स्वरूपातलं झालं, पण यालाच जोडून जो विषय येतो ना, इथले जे विद्यार्थी शिकणारे आहेत, मी त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा प्रश्न विचारला की दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे इथला शिकणारा विद्यार्थी हा डायट्रॉइडवरच आहे का, आणि पुण्यामध्ये शिकणारा किंवा मुंबईमध्ये शिकणारा विद्यार्थी काय वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटवर शिकतो का, असा तो एक भाग होता.
5: शिकण्याचा सगळा मुख्य पाया जो आहे तो अगदी तुम्ही जर आता मला
4: त्यांनी विचार कसा करावा, म्हणजे थोडक्यात अजून त्याला थोडं सोपं करतो. समजा एखादा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला विचार करत, म्हणजे ऍडमिशन घेत असताना तो काय विचार करतोय की मला जुन्याच टीव्ही दुरुस्त करावं लागतील का, टेलिकम्युनिकेशन म्हणजे मला हेच याच्यामध्येच काम करावं लागेल का, जसं आता आपण टेलिफोन लाईन म्हणतो किंवा हे अशाच मध्ये काम करावं लागेल का, किंवा काय इलेक्ट्रॉनिक्सचं रूप किती बदललेलं आहे आता एज्युकेशन घेत असताना इथल्या एज्युकेशनमध्ये आणि बेसिकली मुंबईच्या किंवा बाहेर देशातल्या एज्युकेशनमध्ये काय फरक आहे अशा अँगल.
5: तुम्ही आता धारावी किंवा मुंबई पुणे याच्याविषयी विचारलं, मी तर म्हणाल की इथलं धारावी किंवा मुंबई पुणे किंवा जापानच्या कुठल्याही लंडनच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमधलं इंजिनिअरिंग असेल तर तिथला जे मूलभूत शिक्षण आहे ते डायोड ट्रान्झिस्टर ते सेम तसंच असणार आहे, सारखंच असणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की तुम्ही जेवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहेत तेवढी जास्त उच्च प्रणाली तुम्ही शिकणार आहेत, आणि तुम्ही फक्त महाविद्यालयावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये स्वतःला किती सामावून घेत आहेत याच्यावरती तुमचं करिअर ग्रोथ आहे.
4: बरोबर.
5: कुठल्या महाविद्यालयात मी शिकतोय आणि तिथे मला फॅसिलिटी मिळत नाहीये असं अजिबात नाहीये, तुम्ही किती स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देत आहेत त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे.
4: बर, मग आता ह्याच्यातच अजून एक लागून असा प्रश्न येतो की जो आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे त्याच्यावर, तर त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयी आजचं जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा त्याच्यामध्ये जे काय डेव्हलपमेंट होत आहे त्याचं नॉलेज आपण कसं मिळवू शकतो किंवा त्यासाठी काय करावं असं वाटतो?
5: त्यासाठी मूलभूत शिक्षण घेऊन इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रायोरिटीने सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत शिक्षण घेणे, नंतर सर्किट डिझायनिंगचं शिक्षण घेणे, सर्किट डिझायनिंगमध्ये तुमचे अॅनालॉग सर्किट, डिजिटल सर्किट, पीसीबी डिझायनिंग, आर्डिनो प्रोग्रामिंग, पीक, मायक्रो कंट्रोलरचे प्रोग्रामिंग, त्यानंतर तुम्ही पीएलसी एम्बेडेड स्कॅडा घेऊन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा असा जो जुना समज आहे की रेडिओ टीव्ही रिपेअर करणे, आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेडिओ टीव्ही अजिबात राहिलेला नाही आहेत, कारण रेडिओ टीव्ही हा आता रिपेअरिंगच्या बाहेर गेलेला आहे, अथवा ते बिघडतच नाहीत आणि बिघडले तर डायरेक्टली रिप्लेस करतात, पण आता इलेक्ट्रॉनिक्स हे इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातात. त्याचं सगळ्यात मोठा स्कोप असलेलं उदाहरण म्हणजे ई व्हेकल आणि सोलर पॅनल आहेत आजकालचं, आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो का एनटीसी असो दोघं सारखे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि एनटीसीचा 90% अभ्यासक्रम सारखा आहे.
4: अच्छा, म्हणजे तुमची स्वतःची कंपनी आहे बीएम इलेक्ट्रॉनिक्स जे व्हेंडिंग मशीन तयार करते त्याच्यामध्ये पण मग इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो का, जसं तुम्ही म्हटलात की ई व्हेकलचा जो भाग आहे तो आहे, किंवा जर स्पेस टेक्नॉलॉजी म्हटलं कुठल्याही गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो, तर ह्याचं जर थोडंसं विस्तृत करून सांगावं की आजच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉनिक शिकलेल्या विद्यार्थ्यांना किती मोठा स्कोप पुढच्या भविष्यामध्ये येणारा मिळू शकतो.
5: आपला सभोवतालचा परिसर वरती जर आपण एक नजर टाकली तर आपली नजर जिथे जाईल तिथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स दिसणार आहेत. मी समोर पाहिलं मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, चार्जर पाहिला इलेक्ट्रॉनिक्स आहेत, बाजूला माळ्यावरती पाहिलं इन्व्हर्टर यूपीएस आहेत, अजून मला वाटलं इकडे तिकडे बघायचं नाही, मी छताकडे पाहिलं ट्यूबलाईट पाहिली तर इलेक्ट्रॉनिक्स आहेत, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिकच्या या वस्तूंनी घेरावलेलो आहे.
4: बरोबर.
5: म्हणजे कुठे पण आहेत, मग जितका वस्तू आपल्या घरात जास्त आहेत तितकं त्याचं उत्पादन जास्त करावं लागेल.
4: बरोबर.
5: तितकं उत्पादन जास्त करावं लागेल तितक्या त्याच्या दुरुस्त करण्याच्या निर्माण करण्याच्या संधी येतील, आणि ह्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू दुरुस्त निर्माण करण्याच्या ज्या संधी आहेत ऑब्व्हियसली या वस्तू सगळ्या ऑपॉर्च्युनिटी फक्त इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरलाच मिळणार आहेत. असं शक्य होणार नाहीत की एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सचं मॅन्युफॅक्चरिंग डिझायनिंग करायचं आहेत आणि ते सिव्हिल इंजिनियर करेल, केमिकल इंजिनियर करेल, ते शक्यच नाहीयेत. तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा क्षेत्र आहे, तर आपण जितक्या जास्त वस्तूंनी घेरावलेलो आहेत तेवढा त्याचा स्कोप जास्त आहे.
4: अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणजे पूर्ण स्पेस रॉकेटच्या तिथपासून त्या घरातल्या ट्यूबलाईट पर्यंत तुम्ही म्हणतात की इलेक्ट्रॉनिक सगळीकडे विस्तारलेला आहे, तर निश्चित याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की एकतर आवड असणं गरजेचं आहे की आपण इलेक्ट्रॉनिक्स विषयाला म्हणजे मला कुठेच ऍडमिशन मिळत नाही म्हणून जर इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल तर तो भाग वेगळा, पण जर तुमची आवडच असेल तर निश्चित तुम्हाला सक्सेस मिळू शकतं असं म्हणणं
5: आहे. हो, आणि याच्यावरती तर मी खरं रतन टाटांना नमन करेल.
4: बर,
5: रतन टाटा नेहमी म्हणतात फर्स्ट आय टेक इट डिसिजन देन आय मेक इट करेक्ट.
4: येस,
5: म्हणजे आधी मी निर्णय घेतो.
4: हो,
5: आणि निर्णय घेतल्यानंतर मग माझे सहकारी म्हणतात की तो चुकीचा आहे. तेच सहकारी मला म्हणतात सर काय निर्णय घेतला तुम्ही.
4: वा,
5: कारण त्या दिवसांच्या काही कालावधीमध्ये टाटांनी केलेलं कार्य असं असतं की ते खूप स्तुत्यनीय असतात.
4: बरोबर,
5: मग आता तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता किंवा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इलेक्ट्रॉनिक घेतलं तुम्हाला आवडत नव्हतं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण का नाही रतन टाटा होऊ शकत की आपण घेतलेला निर्णय आपण योग्य का नाही करू शकत.
4: बरोबर,
5: नंतर सगळ्यांनी उलट असं म्हटलं पाहिजे होतं बरं झालं बाबा तू इलेक्ट्रॉनिक्स घेतलीत, तुझ्याकडे एवढं कौशल्य होतं आणि तू कुठे जात होता दुसऱ्या ब्रांचला.
4: बरोबर, बरोबर. संजय चौधरी सर, आपण काय सांगता की आपण 3 दिवसाचा वर्कशॉप घेता कॉलेजेसमध्ये जाऊन, तर फर्स्ट डे आणि थर्ड डे असं 3 दिवसाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या दिवशी आलेला विद्यार्थी आणि शेवटच्या दिवशी तुमच्यापासून जाणारा विद्यार्थी, किती फरक दिसतो तुम्हाला?
5: सगळ्यात महत्वाचं त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य. दुसरं, रिकाम्या वेळामध्ये 3 दिवसाच्या नंतर आमच्याकडे कुठलाही ट्रेनिंग केलेला विद्यार्थी जेवण करत असेल, बसमध्ये असेल, कुठे असेल, तर तो फक्त इलेक्ट्रॉनिकच्या गप्पा करणार.
4: अच्छा,
5: म्हणजे त्याचा विषय असतो अरे मला तो ऑटोमॅटिक लॅम्प बनवायचा आहे, मग कसा बनवता येईल, मग 2 मुलं चर्चा करतात. जेव्हा कोणी मुलं आपल्या फावल्या वेळेमध्ये आपल्या एखाद्या विषयावर चर्चा करत असतील तेव्हा त्याला जगातल्या कुठल्याच शिक्षकाची गरज पडत नाही.
4: बरोबर आहे, बरोबर आहे.
5: आणि आपण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करतोय आणि क्लासरूमच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यावरती 1 सेकंद पण बोलत नाहीत, ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स वरती गप्पा झाल्याच पाहिजेत.
4: हो, हो, हो. सर, खरं तर पाहायला गेलं ना तर तुम्ही 20 वर्ष प्राध्यापक असताना किंवा तुम्हाला एक खूप चांगला जॉब होता, एक सेटल जॉब असताना सुद्धा तुम्ही सोडून केवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून तुम्ही तो जॉब सोडला आणि मग स्वतःची कंपनी स्थापन करून आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि जसं तुमच्याशी आत्ता आपण 15-20 मिनिट बोलत आहोत तर त्याच्यामधून तुमच्या प्रत्येक शब्दातून एक मोटिवेशन दिसून येत आहे. आपण रेकॉर्डिंगच्या अगोदर पण बोलत होतो तर एक मोटिवेशन दिसून येत होतं. असं एक माझा पर्सनल असं डोक्याला क्युरियोसिटीचा विषय असे, असं तुमचं पर्सनल लाईफ असं काय विषय आहे की तुम्ही स्वतःला एवढं सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यासाठीचा प्रयत्न करताय?
5: आपण भारताची प्रतिज्ञा बघतो, भारत माझा देश आहे, आई वडिलांवरती किती प्रतिज्ञा करतो त्याची माझी इलेक्ट्रॉनिक्स वरची प्रतिज्ञा
4: आहे.
5: इलेक्ट्रॉनिक्स हा माझा विषय आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स मी प्रेम करतो आणि प्रेम करत राहील.
4: क्या बात आहे.
5: आणि माझ्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयावरती प्रेम करावं. जो आपल्या विषयावरती प्रेम करायला लागला त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. ना त्याला ज्ञानाची कमी पडेल, ना त्याला पैशांची कमी पडेल. एकदा ज्ञान आल्यानंतर कुठल्याच पैशांची आपल्याला अडचण येत नाहीत.
4: बरोबर,
5: ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, पैशांच्या मागे अजिबात धावू नका आणि आपल्या विषयावरती प्रेम करात. लव इलेक्ट्रॉनिक्स.
4: क्या बात आहे, क्या बात आहे. मग सर, मला असं विचारायचं आहे की निश्चित तुम्ही एवढं मोटिवेट बोलता तर तुम्हाला सेल्फ मोटिवेट करणारं कधी असं तुमच्या डोक्यामध्ये कुठलं तर असं एखादं सॉंग असतं, एखादं गाणं असतं, कुठलं असं आहे का की जे तुमच्या डोक्यामध्ये चालतं असं?
5: खूपच छान प्रश्न आहे.
4: हा
5: सर, माझे वर्कशॉप ज्या मुलांनी केलेले असतात ते मुलं पटापट डायोड, ट्रान्झिस्टर टेस्टिंग, SCR टेस्टिंग, अनालॉग सर्किट डिझाईन, डिजिटल सर्किट डिझाईन, PCB डिझाईन नेहमी करतात. त्यांना पाहून ज्या मुलांना येत नसतं ते एक गाणं म्हणतात. ते गाणं असतं की ते गाणं असं म्हणतात, ते मुलं म्हणतात की अरे हे मुलं करू शकतात तर मी का नाही करू शकत. त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, असं काय फरक आहेत. त्याच्यासाठी उज्ज्वल पटनी यांचं खूप छान गाणं आहे. अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, क्या है उनमें ऐसा जो मुझमें नहीं.
4: क्या बात है.
5: असं गाणं आहे, खूप छान गाणं आहे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी खूपच छान मोटिवेशनल गाणं आहे, त्यांनी नक्की ऐकावं. उज्ज्वल पटनी.
4: अच्छा, आणि हे गाणं तुम्हाला पण इन्स्पायर करतं?
5: हो, मला खूप इन्स्पायर करतात. मी हे गाणं आजपर्यंत 500 वेळा तरी ऐकलं असेल.
4: अच्छा,
5: माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी सगळ्या मुलांना हे ऐकवतो.
4: अच्छा, अच्छा. तेव्हा मित्रांनो, प्राध्यापक संजय चौधरी सर यांचं खरं तर एक खूप चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची खरं तर आपली जर निगेटिव्हिटी असेल तर या 15-20 मिनिटांमध्ये 100% सांगतो मी तुम्हाला की निगेटिव्हिटी संपलेली असणार आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाला धरून आपण काय काय करू शकतो याविषयीचं सुद्धा अतिशय उत्तम प्रबोधन म्हणतो मी. की हे प्राध्यापक संजय चौधरी सरांनी केलेलं आहे. त्यांची बीएम इलेक्ट्रॉनिक्स या नावाची कंपनी आहे, वेंडिंग मशीन. हे काय करतात एक थोडस शेवटी जाता जाता सांगा
5: सर. बीएम इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मॅन्युफॅक्चरर नसून आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मास्टर आहेत.
4: बर बर बर.
5: मास्टर म्हणजे आमच्या सारखी वेंडिंग मशीन कोणी बनवू शकत नाही. हे चॅलेंज आहेत, ओपन चॅलेंज सर्व मॅन्युफॅक्चरर साठी.
4: अच्छा अच्छा.
5: जे फीचर्स असतील वगैरे काय ते. आमचं एक पॉप्युलर प्रॉडक्ट आहे वॉटर एटीएम. 2 रुपयाचं कॉइन टाकल्यावरती 1 लिटर पाणी मिळणार. या सारखी मशीनची सर्किट डिझायनिंग प्रोग्रामिंग कोडिंग सगळी आमची आहेत. आणि या डिझायनिंग साठी या प्रोडक्ट साठी एक कॉइन ऍक्सेप्टर नावाचा एक प्रोडक्ट लागतो. हा कॉइन ऍक्सेप्टर नावाचा प्रोडक्ट फक्त चायनामध्ये मॅन्युफॅक्चर होतो. हा प्रॉडक्ट फक्त चायनात मॅन्युफॅक्चर होतो आणि हा भारतामध्ये किंवा इतर देशात कुठेही होत नाही. पुढच्या 8 महिन्यामध्ये कॉइन ऍक्सेप्टर आमच्या कंपनीचा मॅन्युफॅक्चर झालेला असेल आणि तो आम्ही पूर्ण भारतभर काय जगभर विकणार.
4: अच्छा अच्छा. तर आता जसं आपण पाहिलं की प्राध्यापक संजय चौधरी सरांनी त्यांच्या बीएम इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीविषयी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे, तर निश्चित सर ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्या इन्स्पायर करणाऱ्या आहेत की इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो. आणि सरांची इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर नावाची ही जी कंपनी आहे बेस्ड नाशिक आहे, पुणे येथे पण त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि ते तर आता कॉलेजमध्ये येतच आहेत. सर खरं तर तुमच्याशी बोलून आमचं 15-20 मिनिटं कसे गेले हे कळालं नाही, पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड आपल्याला जे जे काही ज्ञानार्जन होत आहे, तुम्हाला जे काही वर्ल्ड ओव्हर काय चालू आहे, जसं तुम्ही ईव्हीचा एक विषय सांगितलेला इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकल जे असेल ते, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला खूप ऐकायला आवडेल. कारण आजकाल असं आहे की त्याची एक क्युरियोसिटी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे किंवा नेमकं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही अँगलनं आहे, पण काळाची गरज पण आहे. आपण पेट्रोलचं डिझेलचं जर बाकी सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर ते दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे प्रकार, आणि बाकीच्या सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला खूप महत्व. स्वतः आपले माननीय कॅबिनेट मंत्री गडकरी साहेबांनी सुद्धा त्याला खूप मोटिवेट केलेलं आहे आणि त्यांनी पुढे गोष्टी या घेऊन येत आहेत. याविषयी पण आपण जास्त थोडंसं आमच्याशी बोलावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पण आज जो आपण वेळ काढला त्यासाठी मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: सांस।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in।

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217987 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: रिहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
2: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB ची परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल पण लागलेला आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ऍडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार. तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे, कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे, कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे. तेव्हा MST CET PCB ची परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर व्ही माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे, आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे. तेव्हा मी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि तेरणा महाविद्यालयाच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर खूप गर्दी झालेली होती, आणि त्याच वेळेस अनेक मुलं मुली येऊन विचारत होते की फार्मसीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. तर नेमकं आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का, याविषयी काय सांगाल?
6: नमस्कार सर, फार्मसीचं रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आहे. 1 ऑगस्ट ते CET CL नी 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेली डेट 31 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 ही बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची तारीख आहे. आणि बी फार्मसीचं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जी डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंटची पडताळणी, त्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो, ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे.
5: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे, आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
6: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअर जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्याचं कॅप प्रोसेस सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं. आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन. मला एक आवर्तून सांगा वाटतं की आपल्या मुलींना म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे. आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाजे सांगतोय मी 70,000-60,000-70,000 ते 1,25,000-1,5,000 असू शकते. ही पूर्ण ट्युशन फी माफ होते. तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NTA, BCD, SBC हे जी मुलं आहेत त्यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे. आणि SC ST च्या मुंड भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथं नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे त्या ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मी आवर्जून सांगतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे. आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ते सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याला ऑफलाईन स्क्रुटनी म्हणतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्क्रुटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्क्रुटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे. कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोर समोर कळतं. ऑनलाईन मध्ये ते मेसेज येतो असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. असं मला फक्त इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर 1-2-3 पालकांचे फोन आले. ते काही इथं व्यक्तिशः फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते. तर ही असं अशी चूक होऊ नये असं मला वाटतं.
5: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकेल ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
6: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MST CET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान 2 अटेम्प्ट घेतले होते, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट. त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 2,63,213 विद्यार्थी MST CET PC B ग्रुपला ग्रुपच्या परीक्षेला बसलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 1,03,360 मुलं आहेत आणि 1,59,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 2,63,213 मुलं मुली परीक्षेला बसले आहेत. MST CET PC B च्या परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीची कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 2,63,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
5: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होता त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
6: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे. मुली शिकतात आहेत, आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत आणि हे एक भाग झाले. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केली आहे. त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 मुली आहेत मुलाच्या मानानं, हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असंही तुम्ही प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
5: तर आपण प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं?
6: हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून CTCL बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणारा मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्टमध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्टमध्ये गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीनं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्या मागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदलही होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात, प्रामुख्यानं जे कास्टमधून ऍडमिशन घेणार, कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो, त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात, त्याच्यामुळे ते थांबतात. आणि असं करत बनून गेल्या इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळेल मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशन तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपनमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे, तर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात, खोल्या गटात कास्ट गटामध्ये करू शकतात. त्यामुळं खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
5: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम, आणि खरं तर त्या गेल्या 4 वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी पीसीबी एमएससीईटीचा परीक्षा दिली आहे, रजिस्ट्रेशन करणार आहेत, त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल.
7: नमस्कार सर, मला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात, ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की IT सेक्टर्समध्ये आहेत, यामध्ये तुम्हाला फार्माको विजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात तर, त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तेथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
5: अच्छा, तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या 2-4 वर्षामध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे, कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमागे तुमची मेहनत काय ते सांगा.
7: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचं अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं, त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन्ड अकॅडमिक्स सोबतच डिसिप्लिन्ड एक्झाम पण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वांमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स MNCs म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या यावर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या, जसं की सिरम, MQR, ल्युपिन आणि TCS, यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे, म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट डीबाटू म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी डीबाटूनी महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता आणि हा प्रोजेक्ट तिला या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तिरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
5: तेव्हा मित्रांनो, आता ज्या पद्धतीनं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेते आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तेरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78078. तसेच तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88303 71202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67. आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपलं रजिस्ट्रेशनची

0: प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. पण तरी सुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटलं की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असतील विषय, कंपनीसोबतचा टायअप असेल, या सगळ्या गोष्टी होतात. पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं. तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा.
1: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या. आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर सव्वीस ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर सव्वीस हा आयोजित केलेला आहे. त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपली इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही, तर आपण आय टी या त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा, बी ए बी कॉम आणि त्याचबरोबर आणखीन डी एम एल टी असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. तरी एक मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे, जे विद्यार्थी जे पासआउट झालेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं, जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत. रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीतही निवड होत आहे, चांगले पॅकेजही मिळत आहे. त्याच्यामुळं इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं, व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं, आमचं ड्रोन सेंटर पाहणं, रेडिओ सेंटर पाहणं, सिस्को सेंटर पाहणं, त्याचं फार्मसीमध्ये नवीन नवीन सेटअप केलं ते पाहणं, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत, भेटी देत आहेत कॉलेजला, ही एक मी तर अभिमान सांगतो.
0: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो, 94219 78 078. आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88303 71 202. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा. आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता. 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: सागर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना
1: कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

देख चंद्रमा आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4.

रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नजरों से कह दो जी।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।